कवन वडाई कह सको दे अंत गुनीता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्श रीता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्श रीता

0: पिसर खूब दलेरी से लड़े हो, हाँ क्यों ना हो, गोविंद के फरजंद बड़े हो, शाबाश मेरे पुत्र, तू चंगी दलेरी न लड़े हैं। आखिर लड़े क्यों ना, गुरु हरगोबिंद साहब दा परपोता है, गुरु तेग बहादुर दा पोता है, ते गुरु गोविंद सिंह दा पुत्र है, क्यों ना तू मैदानी जंग भी जूझ। जदो खबर मिल गई के वड्डा भरा शहीद हो गया है, ते अल्लाह यार खां जोगी लिखदा है, अज बाबा जुझार सिंह जिन्हां दी उम्र उन्हां तो छोटी है, 15 साल दे करीब के 14.5 दे लिखदे ने विद्वान, हाथ जोड़ के आ गए, कहन लगे पिता जी इकट्ठे खेडे आनंदपुर, तुरे भी आनंदपुर तो इकट्ठे सां, सरसा पार भी इकट्ठिया ने कीती, चमकौर दी गड़ी विच रात आए भी इकट्ठे, रात सुते भी इकट्ठे, सवेरे उठे भी इकट्ठे, पर इत्थे क्यों विचकरा बापू, ओनू पहला तोर दिता ते मेनू पिछे रख लिया, हुण इक किरपा कर, भाई से बिछड़ कर हमें जीना नहीं आता, हुण भरा तो बिछड़ के मैं जी नहीं सकदा, भाई से बिछड़ कर हमें जीना नहीं आता, खाना नहीं पीना नहीं सोना नहीं भाता, हुण ना मेनू खाना चंगा लगना है, ना पीना चंगा लगना है, ना तन ते वस्त्र पाए चंगे लगने ने। उस वक्त हजूर दे चेहरे ते मुस्कुराहट सी, कहन लगे पुत्र मैनू एक बड़ी चंगी तेरे तो आ सी, ज्ञानी सोहन सिंह सीतले ते लिखदे ने बच्चा ए ओ कौमां कमजोर ने, जे मैं तेनू आवाज मार के कहिंदा बेटा जुझार सिंह तू मैदानी जंग विच जूझना है, एक बड़ी वड्डी कमजोरी होनी सी, अज तू आप तुर के आए हैं, ते जिस कौम दे उसरिये आप चल के कहन के साडा सीस हाजरे, ओ कौम कदी दुनिया दे नक्शे तो मिटती नहीं, बेटा तू बिना आवाज मारन तू आए ते रहिंदी दुनिया विच, जदों भी इस पंथ ते भीड़ा पैगी ते आवाज देन दी लोड़ नहीं, अपने सिरा ते खपण बंद के मरजीवड़े बिना बुलान तो शामिल हो जाया कर। सतगुरु गुरु गोबिंद सिंह जदो पुत्र नू तोड़न लगे ने ते उत्थे एक दो गल्लां कहियां, कहन लगे हमने ही कहा था बाप को जान दी जाए धर्म पर, ए वैसे अल्लाह यार खां जोगी दी कविता है, हमने ही कहा था बाप को जान दी जाए धर्म पर, हम कहते हैं अब आपको जान दी जाए धर्म पर, हुण पुत्र तुम ही तुर। भाई दया सिंह फिर आ गए, सतगुरु एक नू तां रख लवो, हजूर ने उत्ते गल कही, कहन लगे भाई दया सिंह जिदन भाई जैता गुरु तेग बहादुर गुरु पिता दा शीश लेके आनंदपुर दी धरती ते पहुंचया सी, उदन दुनिया ने मैनू कहा सी ए शहीद बाप दा पुत्र है, एदा बाप शहीद है, लोकां ने उदन मेरे नाम नाल जोड़ दिता सी शहीद बाप दा पुत्र, ते अज जदो मेरे जुझार ने शहीद होना दया सिंह, अज तो बाद लोकी ए भी कहणगे शहीद पुत्रां दा ए बापू है। देख उस मालिक दी कृपा, बाबा जुझार सिंह नू नाल तोरन लगे ने, उथे उस विद्वान ने बड़े कमाल दियां पंक्तियां कहियां, कहिंदे ने साहिब जदो तोरन लगे ते उस वक्त इक गल कही, कहिंदा बरराई कोई आवाज से बोले गुरु गोबिंद, पाला है तुम्हें नाद से बोले गुरु गोबिंद, रोका नहीं आगाज से बोले गुरु गोबिंद, उस नन्हे से जांबाज से बोले गुरु गोबिंद, कहन लगे जे मेरे पुत्र तू जाने अज तक तेनू मां ने वस्त्र पान नू दिते, अज पहला समय के मैं तेनू अपने हथा नू तैयार करके तोरना। उस एक बचन क्या बड़े कमाल दा, कह लगे लो आओ तन पाक ते हथियार सजा दे, मैं तेरे तन ते शस्त्र सजा दिया, कह लगे छोटी सी कमान नन्नी सी तलवार सजा दे, आ छोटी जी तीर कमान ले लै, तीरां दा पत्था ले लै, छोटी जी तलवार तू ले लै। ते जदो साहब ने एक एक शस्त्र दिता है, कि मैंने अपने हथां नाल वस्त्र पाए ने, अपने हथां नाल गात्रे कृपान पाई, अपने हथां नाल तीरां दा पत्था पाया है, ते तुर लगे एक गल कही, कह लगे हम देते हैं खंजर किसे शमशीर समझना, ऐ पुत्र तेरे हाथ छोटे ने, मैं तेनू खंजर दे रहा पर इस खंजर नू तू समझी शमशीर है, हम देते हैं खंजर किसे शमशीर समझना, नेजों की जगह दादा का तुम तीर समझना, जितने मरे किसे उन्हें बेतीर समझना, कहन लगे जख्म आए तो रोना नहीं दलगीर समझना, पर पुत्र जदो तेरी छाती भी जख्म लगे याद रखी मैं देखदा होवांगा तेरिया अखां विच नीर ना आए, तू कते रोवी ना, کہنے لگے تیر کلیجے میں جب لگے، کہنے لگے سی نہیں کرنا، اوف میری جان منہ سے کبھی نہیں اترنا، تیرے سینے نو تیر تا ون جائے، پر میرے بیٹا گرو گوبند سنگھ دے پتر دے منہ چو ہائے جا سی شبد نہ نکلے، اخیر تے جان لگیا وی تیرے مکھ دے وچوں کیول واہگرو دی آواز آنی چاہیے۔ سات سنگت جدو توڑے ہے، آپ گھوڑے تے اسوار کیتا ہے، آپ شستر سجائے نے تے تر لگیا جڑے شبد کہ اینے پیارے، جدو تردے نے کہن لگے بیٹا تم ہی ہو پنت کے بیڑے کے کھویا، سر بھینٹ کرو تاکہ دھرم کی چلے نہیں یار، لے دیکھے تم ہی تے میرے گلشن کے بتیا، لو جاؤ راہ تکتے ہیں خلد میں سب بھیا، تے باپ ایک آس کر دے خواہش ہے کہ تمہیں تیز چلاتے ہوئے دیکھیں، ہم آنکھ سے تمہیں برشی کھاتے ہوئے دیکھیں۔ اے پتر تو ترے مینو ایک آس ہے، جدو تو تیز چلائے ادو بھی اپنے نیترا نہ تکا، تے بیٹا جدو تیرے سینے وچ برسی لگے تے ادو ہی میری اکھاں تر دے تک دیا ہوں۔ جدو بابا ججار سنگھ ترے نے پھر کیا، جاؤ بیٹا تمہیں کرتار کو سونپا، تر لگیا آس آئے نے دروازے تک، جاؤ بیٹا تمہیں کرتار کو سونپا، مر جاؤ جا مارو تمہیں کرتار کو سونپا، رب کو نہ بسارو تمہیں کرتار کو سونپا، سکھی کو ابھارو تمہیں کرتار کو سونپا، واہ گرو اب جنگ کی ہمت تمہیں بخشے، پیاسے جات ہو جام شاد تمہیں بخشے۔ ہے پتر تینو ایک پیاس ہے، میرا اکال پورک واہ گرو کرپا کرے، تو پیاسا جمے تے تینو میرا داتا شہادت دا جام بھر کے دے۔ ساد سنگت اج میرے ست گرو نے اپنے ججار نو بھی توڑ دتا ہے، ادھر سورج ٹل لگا ہے، ادھر چمکور دی گڑی وچوں میرے کلگی والے دا بابا ججار سنگھ تر پیا۔ ساد سنگت انہاں دے نال کچھ ودوان یہ بھی کہندے نے کہ بھائی صاحب سنگوراں نو تیر توڑے، پنجاں پیاریاں وچوں بھائی ہمت سنگھ، بھائی موک سنگھ شہید ہو چکے نے، پیارے بھائی صاحب سنگھ نو توڑے ہے، بابا ججار سنگھ ترے نے، پیارے بھائی صاحب سنگھ نال ترے نے، جدو گرو کے سکھ دشمن دے اتے آ ڈگے نے، ایک وری تا دشمن دا دل ہل گیا، کہندے نے پت دا وزیر خان پتا نہیں ہوئے گرو کس مٹی دا بنیا، لوگ اپنے پتراں نو بچاندے پھردے نے تے ایدے سامنے ایدا وڈا شہید ہو گیا ہے، ہن چھوٹے نو بھی تھاپنا دے کے توڑدا پیا ہے، تے کچھ من وچ سوچدے نے جیڑا گرو اپنے پتراں نو بچاندا نہیں پیا، اس گرو دی قوم نو کدی کوئی نسٹ یا برباد نہیں کر سکدا۔ بابا ججار سنگھ جدو میدانے جنگ اترے نے، انہاں نے بھی پہلا تیراں دی ورکھا کیتی ہے، پرت کے اے بھی کرپان لے کے میدانے جنگ اندر جوجدے رہے نے، بھائی صاحب سنگھ پہلا شہید ہوئے نے تے بابا ججار سنگھ جی اس وقت دشمن دے گھیرے وچ آ گئے نے، تے کہندے نے گرو کلگی والے نے اتوں پھر تیراں دی ورکھا کیتی ہے، پتر نو تیراں دی شان اگے توڑیا ہے، تے جدو سامنے تک دے نے تھوڑی دور وڈے بھرا بابا اجیت سنگھ دا شریر پیا ہویا ہے، اس شریر نو تکیا ہے تے کہندے تک کے اگے نکل گئے نے بابا ججار سنگھ، دشمن نے چار چپیریوں گھیر لیا ہے، تے کہندے بابا ججار سنگھ دی چھاتی وچ اکو دم تین چار تیر اکٹھے وجے نے، تے گرو کا سہر زیادہ اسی وقت زمین دے اتے ڈگ پیا۔ جدو اے دی شہادت ہوئی تے میرا کلگی والا سچا پاتشاہ ہن پھر تکدا پیا ہے، تے پریم نال بھج کے جڑے شبد کہے سون سنگھ سیتل ہوراں نے ایک پنکتیاں کچھ کو بڑے کمال دیاں کہیاں، کہندے نے جدو بابا ججار سنگھ شہید ہو گئے نے، گرو کے سکھ کول کھلوتے نے، ادھر سورج دی ٹکی پہ چھپ دی ہے تے ادھر گرو کلگی والے سچے پتا دا پتر شہید ہو گیا ہے، تے صاحب دے سامنے جڑے سکھ نے انہاں دے من بھرے نے، اکھاں وچوں نیر پیا ڈلکدا ہے، تے کلگی والا ہاتھ جوڑ کے کھلوتا ہے تے کہہ رہا ہے، وہ لکھ دے نے کہ جدو ہس شہیدی پا گیا جد لال چھٹیرا۔ سون سنگھ شیتل نے کمال کر دیتی اس ربائی اندر، وہ لکھ دے نے ہس شہیدی پا گیا جد لال چھٹیرا، اکھاں سانے ہو گیا وہ بیرا بیرا، انگلی لا کے لے گیا انہوں ویر وڈیرا۔ یہ مطلب وڈا بھرا جی انگل لا کے دور لے جائے، انگلی لا کے لے گیا انہوں ویر وڈیرا، جوڑی جوڑی ہو گیا پروار بتھیرا، हक बन बोले सतगुरु वाह पाना तेरा तेरा तुझको सौंपते क्या लागे मेरा हुक्म रजाई चलना जो करे चंगेरा ते सिखा वाल देख के कह लगे पंथ वसे मैं उजड़ा मन चाओ करेरा ऐ गुरु खालसा पंथ तू वसदा रहें मैं उजड़ जा कह लगे हुक्म रजाई चलना जो करे चंगेरा पंथ वसे मैं उजड़ा मन चाओ करेरा ते अगे ओना ने बचन बड़े कमाल दे कह खोवा तेतो सुरखरू प्रणपाल उचेरा ते सोहन सिंह फिर अगे लिखदा वाह वाह गोबिंद सिंह वाह तेरा जीरा हे सतगुरु तेरा जेरा तहने अज दो पुत्र शहीद हो गए ने जिन्हां दे शरीर मैदाने जंग विच पए ने उधर सूरज दी टिक्की छपीए मैं कुछ कु मिंट होर लैने ने इस लड़ी नूं मुकम्मल थोड़ा जिहा करदिआं जदों सूरज छपिआ ते सोदर रहराज साहिब जी दा पाठ अज फिर गुरु गोबिंद सिंह जी ने कीता कमाल दी गल कदी तको खां अपने खिरदे ते हथ रख के मेरे गुरु गोबिंद सिंह सच्चे पिता किन्ना को प्यार करना पे तू सिखा नू जे ओ कहिंदे ने साहिबजादे बचालो ते कहिंदे दया सिंह तुसी मेरे पुत्र नहीं जे शहीद हो जांदे ने कोई उलामा नहीं इको गल कहिंदे हो के पंथ तैनू तत्ती वाह ना लगे मेरे उजाड़े दी मैनू परवाह नहीं ते जदों पुत्रां दीआं लाशां कोल पईआं ने लोक तां ढाहां मार के कंधां नूं सिर मार मार के सिर पाड़ लैंदे ने पर तेरे मुख विचों तां अज वी ओही रहराज जी दी बाणी निकलदी ए पुत्रां दीआं लाशां बाहर ने ते बापू गा रिहा कि आनंद भया मेरी माए सत गुरु मैं पाया बापू तां गा रिहा आनंद सुनो वडभागियो सगल मनोरथ पूरे ते जदों हज़ार हजूर ने सोदर रहराज साहिब जी दा पाठ कीता है ना ते चार तीर मेरे कलगी वाले ने पत्थे विचों कढे बहुत घट विद्वाना ने एदा जिक्र कीता है चार तीर कढे ने ते कहिंदे ने उस वक्त कलम ते दवात कोले ते साहिब ने चार चिट्ठियां भी लिखियां ने पहला तीर अपनी कमान ते चढ़ाया है संध्या दा वेला है पहला तीर ख्वाजा मरदूद बैठा है ते ओदी पेटी भी जाके लगा है ते जदों ओदी पेटी विच तीर लगा है तीर नू पत्या है ते ओदे उत्ते चिट्ठी लिखी है ते चिट्ठी दे जड़े हरफ सन ओ ए सन के ए ख्वाजा मरदूद कसम चुक के जड़ा फिर जांदा है ओदा दीन ते दुनी चला जांदा है मेरे दो पुत्र चले गए कोई बात नहीं पर याद रखी मेरे पुत्रां दी शहादत नाल अज तेरा लोक ते परलोक दोनों बर्बाद हो गए पहली चिट्ठी ए लिखी ख्वाजा मरदूद कसम चुक के फिर जाना दीन दुनी तो जाना है याद रख अज तू दोवें गवाले ने कसम चुक के जड़ा बेईमान हो जांदा है ओ दोजक दी अग भी सड़दा है जड़ा यकीन रखदा है ओदा रुतबा उच्चा हुंदा है तीजा तीर मेरे साहिब ने कढ़िया है चिट्ठी लिखी ते जबरदस्त खान दी पग भी जाके वज्जा है जड़ा सूबा लाहौरे ओदे ते लिखिया है कसम खा के फिरन वालिया तू दोजक दी अग भी सड़ेगा तू सोचना के अज गुरु गोबिंद सिंह नू खत्म कर देना बस कुछ दिना दी खेड़े मेरे सिंह एहो जी अग बालनगे उस अग ने तेनू जिंदे जी साड़ के राह कर देने जदों चौथी चिट्ठी कढ़ी चौथा तीर कढ़िया चिट्ठी लिखी पहाड़ी राजे अजमेर चंद नू बख्शीए ओदी लत भी तीर वजाए ते उस चिट्ठी ते लिखिया सी सजना तैनू मेरे सिख कदी चैन नाल बैठ नहीं देणगे पर मेरा राखा अकाल पुरख है तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकदा चार चिट्ठियां मेरे गुरु कलगी वाले ने चमकौर दी गड़ी विचों शाम नू लिखिया ने अज सिखां दे मन किन्ने कु भरे ने किन्ना कु बैराग है अज फिर ओ सवाल उठिया है साहिब कहिंदे ने दया सिंह सवेरे सूरज दी टिक्की निकलनी है जिथे प्यारे शहीद होए ने जिथे पुत्र शहीद होए ने उथे आपां वी शहादत दा जाम पी जाणा सवेरा जिहड़ा जंग होवेगा लोक इस जंग नू रहिंदी दुनिया तक याद करनगे पर भाई दया सिंह जिहदा हिरदा पंथ लई सिक्खी लई भरपूर है कहिंदे ने अपने नाल दे सिख किकट्ठे कीते ने भाई धर्म सिंह भाई मान सिंह भाई संगत सिंह भाई काठा सिंह भाई संत सिंह इन्हां नू इकट्ठिया कीता है कहन लगे देखो अज गुरु दे भावें चरण पकड़ लो अज गुरु नू भावें जिवें किवें वास्ता पा के मना लो गुरु गोबिंद सिंह नू चमकौर दी गड़ी विचों कढ लवो जे गुरु गोबिंद सिंह निकल गए ਤੇ ਇਸ ਪੰਥ ਨੂੰ ਕਦੀ ਕੋਈ ਖਤਮ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ। ਕਹਿੰਦਾ ਪ੍ਰੋਫੈਸਰ ਕਰਤਾਰ ਸਿੰਘ ਲਿਖਦਾ, ਹੁਣ ਕੁਝ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਹੁਕਮ ਕੀਤਾ, ਦੋ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਰਾਵਾਂ ਨੇ, ਪਰ ਜਦੋਂ ਮਨ ਵੀ ਝਾਤੀ ਮਾਰੀ ਦੀ ਹੈ ਨਾ, ਜਿਸ ਬਾਪ ਦਾ ਸਾਰਾ ਪਰਿਵਾਰ ਖੇਰੂ ਖੇਰੂ ਹੋ ਗਿਆ ਹੋਵੇ, ਜਿਹਦੇ ਦੋ ਪੁੱਤਰ ਅੱਜ ਸੱਜਰੇ ਸ਼ਹੀਦ ਹੋਏ ਹੋਣ ਤੇ ਕੁਝ ਕੁ ਘੜੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹੋਣ, ਤੇ ਉਹਨੂੰ ਕਿਹੜਾ ਹੁਕਮ ਦੇ ਕੇ ਕਹਿ ਤੂੰ ਚਮਕੌਰ ਦੀ ਬੜੀ ਗੜੀ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲ ਜਾ। ਕਦੀ ਹਿਰਦਾ ਕੋਈ ਕਹਿ ਸਕਦਾ ਜਿਹਦੇ ਪੁੱਤਰਾਂ ਦੀਆਂ ਆਂਦਰਾਂ ਬਾਹਰ ਪਈਆਂ ਹੋਣ? ਪ੍ਰੋਫੈਸਰ ਕਰਤਾਰ ਸਿੰਘ ਲਿਖਦਾ, ਪਹਿਲਾਂ ਤਰਲਾ ਲਿਆ, ਫਿਰ ਚਰਨ ਪਕੜ ਲਏ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਤੈਨੂੰ ਵਾਸਤੇ ਤੇਰੇ ਪੰਥ ਦਾ, ਜਿਹਦੀ ਖਾਤਰ ਤੂੰ ਕਹਿੰਦਾ ਇਹ ਵਸਦਾ ਰਹਿ, ਘੁੱਟ ਕੇ ਚਰਨ ਪਕੜ ਲੈ, ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਤੈਨੂੰ ਵਾਸਤੇ ਤੇਰੇ ਪ੍ਰੇਮ ਸਾਡੇ ਪ੍ਰੇਮ ਦਾ, ਅਸੀਂ ਚੰਗੇ ਹਾਂ ਅਸੀਂ ਮੰਦੇ ਹਾਂ, ਪਰ ਸਾਡੇ ਅੰਦਰ ਦਾ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਸੱਚੇ ਪਿਤਾ, ਤੂੰ ਚਮਕੌਰ ਦੀ ਗੜੀ ਨੂੰ ਛੱਡ ਦੇ, ਕਿ ਤੈਨੂੰ ਸਾਡੇ ਪ੍ਰੇਮ ਦਾ ਵਾਸਤਾ ਨਹੀਂ, ਤੂੰ ਸਾਨੂੰ ਪਿਆਰ ਨਹੀਂ ਕਰਦਾ। ਸਾਹਿਬ ਦਾ ਉਸ ਵਕਤ ਨਾ ਚਿਹਰਾ ਬਿਲਕੁਲ ਗੰਭੀਰ ਹੋ ਗਿਆ, ਜਦੋਂ ਪ੍ਰੇਮ ਦੇ ਵਾਸਤੇ ਪਾਉਂਦੇ ਨੇ, ਭਾਈ ਦਇਆ ਸਿੰਘ ਨੇ ਚਰਨ ਧੋ ਦਿੱਤੇ ਮੇਰੇ ਕਲਗੀ ਵਾਲੇ ਦੇ ਆਪਣੇ ਨੇਤਰਾਂ ਦੇ ਨੀਰ ਨਾਲ। ਸਾਹਿਬ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਦਇਆ ਸਿੰਘਾ ਵਾਸਤੇ ਬੜੇ ਵੱਡੇ ਪਾਨੇ, ਤੇ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਉਹਨਾਂ ਨੇ ਹੋਰ ਵਰਤਿਆ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਤੈਨੂੰ ਵਾਸਤੇ ਹੀ ਉਸ ਬਾਪੂ ਦਾ ਜਿਹਨੇ ਪੁੱਤਰ ਬਣਾ ਕੇ ਤੈਨੂੰ ਪੰਥ ਪ੍ਰਚਾਰਨ ਲਈ ਭੇਜਿਆ, ਤੇ ਧਿਆਨ ਰੱਖਣਾ ਗੁਰੂ ਦੀ ਸਹੁੰ ਤੇ ਗੁਰੂ ਦਾ ਵਾਸਤਾ ਬੜੀ ਵੱਡੀ ਚੀਜ਼ ਏ। ਗੁਰੂ ਕਲਗੀ ਵਾਲੇ ਦੇ ਸੰਬੰਧ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਅਸੀਂ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਦੇ ਜੀਵਨ ਵਿੱਚ ਘਟਨਾ ਪੜ੍ਹਦੇ ਹਾਂ ਨਾ, ਸਾਹਿਬ ਨਹੀਂ ਬੋਲਦੇ, ਸੁਲਤਾਨਪੁਰ ਜਦੋਂ ਵਹੀ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲੇ ਨੇ ਕਿਸੇ ਦੇ ਬੁਲਾਏ ਬੋਲਦੇ ਨਹੀਂ, ਉੱਥੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਾਜੀ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਗਏ ਤੇ ਕਾਜੀ ਨੇ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਕਿਹਾ ਸੀ, ਯਾ ਨਾਨਕ ਖੁਦਾਏ ਦੇ ਵਾਸਤੇ ਕੁਝ ਤਾਂ ਬੋਲ। ਜਦੋਂ ਖੁਦਾ ਦਾ ਵਾਸਤਾ ਪਾਇਆ ਉਦੋਂ ਮੇਰੇ ਬਾਬਾ ਜੀ ਬੋਲੇ ਸਨ। ਧਿਆਨ ਰੱਖਣਾ ਅੱਜ ਪ੍ਰੇਮ ਦਾ ਵਾਸਤਾ ਪਾ ਕੇ ਉਹ ਸਿੱਖ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਆਪਣੇ ਗੁਰੂ ਨੂੰ ਮਨਾ ਲਵੇਗਾ। ਗੁਰੂ ਕਲਗੀ ਵਾਲੇ ਤੁਰੇ ਤੇ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਮੈਂ ਇਕੱਲਾ ਨਹੀਂ, ਮੇਰੇ ਨਾਲ ਭਾਈ ਦਇਆ ਸਿੰਘ ਤੁਸੀਂ ਵੀ ਤੁਰੋਗੇ, ਭਾਈ ਧਰਮ ਸਿੰਘ ਤੁਸੀਂ ਵੀ ਚੱਲੋਗੇ, ਤੇ ਤੀਜਾ ਸਿੱਖ ਭਾਈ ਮਾਨ ਸਿੰਘ ਚੱਲੇਗਾ, ਤਾਰੇ ਦੀ ਸੇਧ ਵੀ ਤੁਰਨਾ। ਤੇ ਧਿਆਨ ਰੱਖਣਾ ਮੇਰੇ ਕਲਗੀ ਵਾਲੇ ਨੇ ਇੱਕ ਪਿਆਰੇ ਸਿੱਖ ਨੂੰ ਕੋਲ ਬੁਲਾਇਆ, ਉਹਦਾ ਨਾਮ ਹੈ ਭਾਈ ਸੰਗਤ ਸਿੰਘ। ਕੁਝ ਭਾਈ ਸੰਤ ਸਿੰਘ ਲਿਖਦੇ ਨੇ, ਧਿਆਨ ਦੇਣਾ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਿਹੜੇ ਸਿੱਖ ਰਹਿ ਗਏ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਕੁਰਬਾਨੀ ਵੀ ਘੱਟ ਨਹੀਂ। ਇਹ ਵੀ ਪਤਾ ਕਿ ਸਵੇਰੇ ਮੌਤ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਕੁਝ ਨਹੀਂ ਦਿਸਦਾ ਪਿਆ, ਤੇ ਵਾਹ ਓਏ ਗੁਰੂ ਕੇ ਸਿੱਖੋ, ਸੰਗਤ ਸਿੰਘ ਤੇਰੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਨਮਸਕਾਰ, ਜਿਨੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰ ਲਈ, ਆਪਣੇ ਸੀਸ ਨੂੰ ਸਵੇਰੇ ਪੇਟ ਕਰ ਦਿੱਤਾ, ਨਹੀਂ ਤੇ ਉਹ ਵੀ ਜਾ ਸਕਦੇ ਸਨ। ਸਾਹਿਬ ਨੇ ਆਪਣੀ ਕਲਗੀ ਆਪਣੇ ਬਸਤਰ ਭਾਈ ਸੰਗਤ ਸਿੰਘ ਨੂੰ ਦਿੱਤੇ, ਉਹਦਾ ਚਿਹਰਾ ਮੇਰੇ ਹਜ਼ੂਰ ਨਾਲ ਬਿਲਕੁਲ ਇਨ ਬਿਨ ਮਿਲਦਾ ਸੀ। ਜਦੋਂ ਹਜ਼ੂਰ ਇੱਥੋਂ ਉਹਨੂੰ ਆਪਣੇ ਬਸਤਰ ਆਪਣੀ ਕਲਗੀ ਦਿੱਤੀ ਏ, ਨਾਲ ਭਾਈ ਦਇਆ ਸਿੰਘ ਭਾਈ ਧਰਮ ਸਿੰਘ ਭਾਈ ਮਾਨ ਸਿੰਘ ਤੁਰ ਲੱਗੇ ਨੇ, ਤੇ ਤਾਰੇ ਦੀ ਸੇਧ ਵਿੱਚ ਕਹਿ ਆਪਾਂ ਮਿਲ ਜਾਣਾ, ਤੇ ਦੂਜੀ ਗੱਲ ਕਈ ਲੁਕ ਕੇ ਨਹੀਂ ਜਾਣਾ ਜਾਂ ਆਪਾਂ ਝੋਕੇ ਨਹੀਂ ਜਾਣਾ। ਦਇਆ ਸਿੰਘਾਂ ਨੀਤੀ ਏ, ਇੱਕ ਪਾਸਿਓ ਮੈਂ ਤਾੜੀ ਮਾਰਾਂਗਾ ਤੇ ਉੱਚੀ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਕੇ ਕਹਾਂਗਾ ਪੀਰੇ ਹਿੰਦ ਮੇਰ ਵੱਧ, ਮੇਰੀ ਆਵਾਜ਼ ਸੁਣ ਕੇ ਤੂੰ ਇੱਕੋ ਦਮ ਕਹਿਣਾ ਦੂਸਰੇ ਪਾਸਿਓ ਕਿ ਪੀਰੇ ਹਿੰਦ ਮੇਰ ਵੱਧ, ਤੀਜੇ ਪਾਸਿਓ ਮਾਨ ਸਿੰਘ ਤੂੰ ਬੋਲਣਾ, ਚੌਥੇ ਪਾਸਿਓ ਭਾਈ ਧਰਮ ਸਿੰਘ ਤੂੰ ਬੋਲਣਾ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜਦੋਂ ਜ਼ਾਲਮ ਚੌਵੇਂ ਪਾਸਿਆਂ ਨੂੰ ਦੌੜੇ ਤੇ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਸੰਗਤ ਸਿੰਘ ਜੀ ਗੜੀ ਵਿੱਚੋਂ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਕੇ ਕਹਿਣਾ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਤਾਂ ਜੇ ਗੜੀ ਵਿੱਚ ਬੈਠਾ ਹੋਵੇ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਇੰਨਾ ਕੁ ਭੁਲੇਖੇ ਵਿੱਚ ਪਾ ਦਿਓ ਕਿ ਆਪਣੇ ਆਪ ਵਿੱਚ ਟੁੱਕ ਕੇ ਵੱਢ ਕੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਨ, ਮੇਰਾ ਕਲਗੀ ਵਾਲਾ ਮਾਹੀ ਚਮਕੌਰ ਦੀ ਗੜੀ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲਦਾ। ਕਿਵੇਂ ਨਿਕਲਦੇ ਨੇ ਤੇ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਪੁੱਤਰਾਂ ਦੀਆਂ ਲਾਸ਼ਾਂ ਤੱਕਦੇ ਨੇ, ਕੋਈ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਦੋ ਰਾਵਾਂ ਨਹੀਂ। ਵਿਦਵਾਨ ਮੰਨਦੇ ਨੇ ਕਿ ਪੁੱਤਰਾਂ ਦੇ ਚੋਲਿਆਂ ਨਾਲ ਸਾਹਿਬ ਹਜ਼ੂਰ ਦੇ ਚਰਨ ਅੜਦੇ ਨੇ, ਪਰ ਨਰਮੋਹ ਅੰਦਰ ਮੋਹ ਨਹੀਂ। ਸਾਹਿਬ ਅੱਗੇ ਤੁਰਦੇ ਨੇ, ਮਾਛੀ ਵਾੜੇ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਉੱਥੇ ਸਾਹਿਬ ਨਾਲ ਕੀ ਕੁਝ ਕੌਤਕ ਵਾਪਰਦੇ ਨੇ। ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਾਂਗਾ ਮੈਂ ਕੱਲ ਦੇ ਦੀਵਾਨ ਵਿੱਚ, ਰਾਤ ਦੇ ਦੀਵਾਨ ਵਿੱਚ ਇੱਕ ਘੰਟਾ ਸਮਾਂ ਹੋਣਾ, ਆਪ ਸੰਗਤ ਦੀ ਸੇਵਾ ਕਰ ਸਕਾਂ। ਆਓ ਪਿਆਰਿਓ ਉਸ ਕਲਗੀ ਵਾਲੇ ਦੇ ਤਿਰ ਬਣ ਜਾਓ ਜਿਹੜਾ ਸਿੱਖਾਂ ਨੂੰ ਬਚਾਉਂਦਾ, ਆਪਣੇ ਪੁੱਤਰਾਂ ਨੂੰ ਸ਼ਹੀਦ ਕਰਦਾ। ਆਪਾਂ ਤਰਕ ਨਾ ਕਰੀਏ, ਉਹਦੇ ਬਚਨਾਂ ਨੂੰ ਸੱਤ ਕਰਕੇ ਮੰਨ ਲਈਏ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ।
1: ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ